0: ಅದರಿಷ್ಟಾಯಿತ ಕಸ್ತು ಸಂಚಾಲನ ವೀಕ್ಷಿಸಿದ
1: ಅದಳಿಸುವ ಗ್ರಹಿ ಮಹಾನುಭಾವರು ಯಥತ್ ವ್ಯವಸ್ಥಾ ಕರಡಿದಾಟ ಪ್ರಭಾವಿಸುವ ಪ್ರಾಪ್ತಿಗೆ ಸಹಜಕರಣಗಳಾಗಿ ನಾಗರಿಕಾಯಿತ ಕಕ್ಷ ಸಂಚಾಲನ ಉಪ ಕಕ್ಷದಾಟ ವೃತ್ತಿಕ ಸುಧಾರು ಪ್ರಾಪ್ತಗೊಳ್ಳುವ ಯುವ ಪ್ರಾಪ್ತಿಗಳಾಗಿ ನಾಗರಿಕಾಯಿತ ಕಕ್ಷದ ಸಂಪರ್ಕ ಯಾತ್ಮ ಅನುರೋಧ ಯುವ ಪ್ರಾಪ್ತಿನ ಪ್ರತಿಕ ಪ್ರಲೋಭನ ನೀಡಿ ಅಸಸ್ವಾಲಿನ ಹಾರ್ದಿಕ ಅಪೀಲ್ ಪ್ರಾಪ್ತಿನ ಶ್ರೀ ಗ್ರಾಸವಾಯಿನ ರಾಜಸ್ತಿನಿ ಅಧಿಕಾರ ಕಾರಣಿ ಪ್ರಮುಖರ ಸೂಚಿ ಸಂಪರ್ಕ ಯಾತ್ರೆಷ
0: ಕೋಚಿ ಪಾಟಿ ಸರ್ಕಾರ ಆಂತರಿಕ ಮಾಮಲಾ ತಥಾ ಕಾನೂನು ಮಂತ್ರಾಲಯ ಬಿರಾಜ್ಞ
2: बहुमुखी कैंपस में स्नातक तह प्रथम वर्ष को भर्ना संबंधी सूचना
3: विगत 34 वर्षदेखि योग्य दक्ष र अनुभवी शिक्षकहरूद्वारा शिक्षण र व्यवस्थापन हुँदै आएको यस सुनखुम्बु बहुमुखी क्याम्पसमा शैक्षिक सत्र 2083-84 स्नातक तह बीए बीएड र बीबीएस प्रथम वर्षको भर्ना कार्यक्रम निम्न अनुसार भएको बेला सम्बन्धित विद्यार्थीहरूलाई जानकारी गराइन्छ।
2: भर्ना कार्यक्रम हुने मिति
3: भर्ना मे 2083 साल श्रावण 1 गतेदेखि भाद्र 31 गतेसम्म कक्ष सञ्चालन 2083 साल असोज 1 गतेदेखि रजिस्ट्रेशन फारम भरिमा 2083 साल मंगसिर मसान्तसम्म
2: थप जानकारीका लागि सम्पर्क नम्बरहरू 9851-01-0556 9841-63-53-37 र 0385-2056 उद्धव कुमार शर्मा क्याम्पस प्रमुख सोलुखुम्बु।